0: ਫਕੀਰ ਫਿਰ ਦਾਨ ਦਿਓ। ਏ ਮਾਈ ਏ ਭਾਈ ਭਗਵਾਨ ਦੇ ਨਾਲੇ ਗਰੀਬ ਜੇ ਝੋਲੀਆਂ ਮੈਂ ਪੈਸਾ ਵਿੱਚੋ ਅੱਲਾਹ ਦੇ ਨਾਲੇ ਗਰੀਬ ਜੇ ਇੱਥੇ ਪਿਆ ਕਿਉਂ ਇੱਕ ਗਰੀਬ ਨਾਮਾ ਫਕੀਰ ਮਰੀ ਲਗਾਏ ਭਾਈ ਕਫਨ ਦਫਨ ਲੈ ਭੀਖ ਦਿਓ ਬਾਬਾ ਕਫਨ ਦਫਨ ਲੈ ਜੇ ਕੋ ਬਣਿਆ ਹੋਏ ਝੋਲੀਆਂ ਦੇ ਵਿੱਚੋ
1: ਬਾਬਾ ਤੁਹਾਨੂੰ ਜੋ ਨਾਲੋ ਛਾਏ
0: ਮੁੰਜੋ ਨਾਲੋ ਮੁੰਜੋ ਨਾਲੋ ਹੈ ਫਕੀਰ
1: ਫਕੀਰ ਜੋ ਕੋ ਨਾਲੋ ਤੁਮ ਤੋ ਨਾ ਬਾਬਾ
0: ਨਾਲੋ ਜਾਣੀ ਛਾਕ ਦੇ ਬਾਬਾ ਅਸਾਂਖੇ ਜੈ ਨਾਲੇ ਸਾਮਾਂ ਭੀਖ ਦੀ ਦੈ
1: दरअसल मुख्य फकीर की तलाश है उन नालो पुछ रो
0: आया
1: बाबा ये बेचारो जो मरी रो है इनो नालो बाबा मां इनके मरण कोन ॾींदुसि मां हिनखे मरण कोन ॾींदुसि हीउ त अमर आहे बाबा ऐं सदियुनि ताईं अमर रहंदो हिन जो ॾिनल खून हींअर बि मुंहिंजे शरीर में दौड़ी रहियो आहे बाबा ऐं इहो साॻियो ई खून मुंहिंजी औलाद जे शरीर में बि टोड़ंदो ऐं अहिड़ी तरह सदियुनि ताईं इहो सिलसिलो जारी रहंदो मोहम्मद जुम्मन सदियुनि ताईं चीरो रहंदो बाबा ही मोहम्मद जुम्मन मुंहिंजो ईश्वर आहे मुंहिंजो जीवन दाता आहे मुंहिंजो खुदा आहे ऐं खुदा खुदा कॾहिं कोन मरंदो आहे उहो खुदा जेको अमर आहे जंहिं वटि धर्म या मज़हब नाले का बि ॻाल्हि कोन्हे ऐं जेकॾहिं आहे त सिर्फ़ु हिकु इंसानी धर्म चऊं बाबा हिन जल्दी खां हिनखे खाए हलो हिनखे अस्पताल खणाए वेंदासीं जल्दी कर जल्दी कर।